0: When the battle is for the trust of young India, where do politicians go? To Parliament? To a press conference? Or to Instagram? That's exactly the strategy Prime Minister Narendra Modi appears to have adopted in the middle of the nationwide row over examination reforms. As the students continue to demand answers and the political battle intensifies, Prime Minister has launched a series of Instagram videos explaining the government's reform roadmap. The first signal came on the 23rd of July. For the first time since the examination row escalated, Prime Minister Narendra Modi released a video on Instagram addressing the issue of exam reforms. Rather than engaging in the political slugfest, the Prime Minister assured students that government was committed to fixing the process. It was a carefully crafted message, short, direct and designed for a social media audience.
1: मैंने आज फास्ट ट्रैक कोर्ट के लिए विभागों को निर्देश दिए थे. आज विभागों ने लगातार मेहनत करके देर रात मुझे मुसद्दा भी दे दिया. फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कल कैबिनेट में चर्चा होगी. कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा और सोमवार से संसद का दूसरा सप्ताह शुरू हो रहा है तब जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा. थैंक यू फ्रेंड्स.
0: अ डे लेटर अनदर इंस्टाग्राम वीडियो. दिस टाइम ही थैंक्ड द यूथ फॉर द ओवरवेलमिंग रिस्पांस.
1: थैंक यू फ्रेंड्स. कल देर रात आपसे मिलने का मौका मिल गया. मेरे जो वीडियो पोस्ट किया था उसको जिस प्रकार से आपने रिस्पॉन्ड किया, सकारात्मक सुझाव दिए, थैंक्स टू एवरीबॉडी. ये आपका प्यार बना रहेगा, हमारा नाता और अधिक सक्रियता से जुड़ता रहेगा.
0: द मैसेजिंग रिमेन्ड कंसिस्टेंट. फोकस ऑन रिफॉर्म्स, focus on students and avoid the political noise surrounding the protests. The outreach has now entered the third phase. Prime Minister announced the formation of a high-powered task force on examination reforms to be led by Infosys co-founder Nandan Nilekani. The announcement was once again made through an Instagram video, reinforcing the government's decision to communicate directly with the young audiences on the platform they use the most.
1: Jin logon ne विद्यार्थियों के भविष्य के साथ खिलवाड़ किया, वे जेलों में सड़ रहे हैं. हमने फास्ट ट्रैक कोर्ट बना चुके हैं. हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज्यादा अब टेक्नोलॉजी का उपयोग हो, इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन नीलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा.
0: द टाइमिंग इज सिग्निफिकेंट. फॉर डेज द कंट्री विटनेस प्रोटेस्ट ओवर द एग्जामिनेशन सिस्टम. स्टूडेंट्स ऑक्यूपाइड द स्ट्रीट्स. पॉलिटिकल पार्टीज एंटर द डिबेट. अगेंस्ट दैट बैकड्रॉप प्राइम मिनिस्टर्स कम्युनिकेशन स्ट्रैटेजी अपीयर्स focused on speaking directly to young Indians instead of responding through conventional political platforms. Whether this digital outreach changes public perception remains to be seen. The government's examination reform campaign is no longer confined to official statements of Parliament. It is now playing out on the smartphone screens of millions of young Indians. Bureau Report, NDTV.
1: बहुत ही पीड़ादायक है.
2: All right, moving on to some other news. Former Karnataka Chief Minister Siddaramaiah announced that he will not contest the 2028 Karnataka Assembly polls, citing age and health concerns. But before stepping back from electoral politics, the former Chief Minister made a sharp attack, saying that the political field has become corrupted and that honest politics is struggling. From a Taluk Board member in 1978 to becoming Karnataka Chief Minister twice, Siddaramaiah's political journey spans 5 decades. And now, citing age and health, he plans to skip the upcoming assembly polls. Siddaramaiah's possible exit from electoral politics could pose a challenge for the Congress in Karnataka. The party may face a leadership gap impact on its Ahinda support base and a weaker rural connect. His absence could also trigger internal competition within the state unit.
3: ಅವರು ಕಾರಣ ಕೊಟ್ಟಿರತಕ್ಕದ್ದು ಬಹಳ ಅರ್ಥಗರ್ಭಿತವಾದ ಕಾರಣ. ರಾಜಕಾರಣ ಬಹಳ ಕೆಟ್ಟಿದೆ, ಹಣದ ಪ್ರಭಾವ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ, ಅದು ನೂರಕ್ಕೆ ನೂರು ಸತ್ಯ. ತೋಳು ಬಲ, ಹಣದ ಬಲ, ಹಣದ ಬಲ ಇದೆ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ, ಕಪ್ಪು ಹಣದ ಬಲ ಇವೆಲ್ಲವೂ ಸಹ ಇರೋದರಿಂದ ಅವರು ಬೇಸತ್ತು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಕಾರಣ ಭಾಳ ಮುಖ್ಯ. ಮತ್ತು ರಾಜಕೀಯ ನಿವೃತ್ತಿ ಇದು ಸಕ್ರಿಯ ರಾಜಕೀಯ ಅಂದರೆ ವಿಧಾನಮಂಡಲ ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿಂದ ನಿವೃತ್ತಿ ಹೊಂದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಚುನಾವಣೆ ರಾಜಕೀಯದಿಂದ ನಿವೃತ್ತಿ ಹೊಂದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೇಳಿರೋದು, ಅದನ್ನು ನಾನು ಅವ್ರನ್ನ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ನೋಡಿರೋದು, ಅವರಲ್ಲಿ ಮಾತಾಡೋವರೆಗೂ ನಾನು ಹೇಳೋಂಗಿಲ್ಲ. ಬಟ್ ಯಾವ ನಿಮ್ಮ ಪತ್ರಿಕೆಗಳು ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ, ರಾಜಕೀಯ ಭಾಳ ಕೆಟ್ಟದಾಗಿದೆ, ಹಣದ ಬಲ ತೋಳು ಬಲ ಇವೆಲ್ಲವೂ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ನನಗೆ ಬೇಸತ್ತಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಅದು ನಿಜ.
4: ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ ಈಸ್ ಅವರ್ ಟಾಲೆಸ್ಟ್ ಲೀಡರ್ ಇನ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್. ಎಂಟೈರ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಇನ್ಕ್ಲೂಡಿಂಗ್ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅಂಡ್ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ದ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ ವೆರಿ ಮಚ್. ಈ ಸರ್ವಿಸಸ್ ಆರ್ ವೆರಿ ಮಚ್ ರಿಕ್ವೈರ್ಡ್ ಇನ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಲ್ ಪೊಲಿಟಿಕ್ಸ್ ಆಫ್ ಕರ್ನಾಟಕ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್, ಐ ಅಪೀಲ್ ಟು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್, ಹೀ ಶುಡ್ ಲೀಡ್ ಅಸ್.